संकल्प कंपो वपे हितम कवोक्तम ने नतो ने अहो वहे हेले अहो वहे हेलो अहो वहे लो हे हे हे आ हा हे हे हे हे हे